0: tadinanku. Chinapala gari dinara tadiyana, dari na marade sabirana. Kala jama uncha khela tamasa, ayu bhati tara garati nasa. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Diyatha nangu kapara chayina, anjuli baheka bartana chayina. Rukhamani basan, bhikamagi khansan, tarapani asatiramana lansan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Javataka tanama prana rahansa, Tavatak garma sudani garsan. Prana gai pasi patni darche, thara thara kandai para para sarche. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Kati muni dai chan, kati rangi dai chan, kati latta ka premi hudai chan. Tara chan jnana bina sava anda, buri mati kasa savai kudanda. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Gita alikati jo padi linsan, alikati ganga jala nili linsan. Prabhu ko pujana jo jana garlan, kinati emaka basama parlan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Deya vichara gali garsara, lauro bhupara sarna sahara, kesa phuleka danta dhareka, sabathan asai tarpageka. Khelai bitigayo balya avasa, tarunai tirago tarunu avasa, birida bhaye pachi chinta lela, harikan valne kono bela, Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Anipani janmin, anipani marnu, anipani garbai tira gai parnu. Avata prabhuji para lagau, yo bhavasagara bata uthau. Ani uidim surata rahavta, patsera tithiritu bara gunta. Maina inaira barsa unaisan, ayu katrane kaiti unaiun. Bhaja Narayana, Bhaja Narayana, sajjanao. जो बन सकिंदा काम सठट्टा पानी सुके पछि पोखरी धुट्टा धन सकिए पछि जान बिराना तत्त्व बुझे पछि संसार हिटुना Bhaja Narayan, Bhaja Narayan, Bhaja Hariram. हितमित सुत जन तन धन नारी गोठर खेत पशु घर बारी सबै जाइका ताई रहने छन् तिमीका नै मल खेती लिने छन् Bhaja Narayan, Bhaja Narayan, Bhaja Hariram. Kasle yo jagama makana pathayo, kati dina bachna cha janu kata ho. Manama guna yati bata gairo, yo sab chakchake sapana sariyo. Bhaja Narayan, Bhaja Hariram. Vishnu sahasra gita gau, prabhuka pada tira dhyana lagau. Sajjana sangati tiramana deu, dukhi janaka dukha harileu. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Javataka tanama prana rahancha, tavataka gharma sodhani garchan. Prana gaya pasi patni darche, thar thar kamdai para para sarche. Bhaja Narayana, Bhaja Hariram. Sanchala manaka bega samau, nishaya sukhama phasna najau. Kamai krodhar lobha hatau, janara bhakti le bairagya badau. Sukha ka khatira bhoga garincha, bhoga pasi pasi roga varincha. Nata gari khancha, nata mari jancha, tara pani papai tira mana lancha. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Ganga sagar kashi ghumchan, ahana bharta, ahana naradana bharta kati garchan. ज्ञान बिना साय जन्म गुजारन
1: सारै बाउ चत्रु मुख अति कठोर श्रेणी पयो दर्पणि धारण गर्नु हुने म पर्दछु शरण मंगल दिनुहोस् भनी मयूरका रंग जस्ता अति असल बाला छन् ती करमा अधिक खुल ज्ञानुपुर मणि जडित पाऊ परमा प्रभाव लक्ष्मी काझै गरिकन त घुम्ने गगनमा दया तिम्रो पाऊ भनिकन म पर्छु शरणमा सर्वाऊ बीचमा छ पात्र र कमाल घण्टा र चक्र धनु लम्मा हात बिसे छ पास अति असल सोभाए मान क्या भनु कुन्नल कान बिसे खजी छ सुनका हिराहरू लाल जडी शोभा गर्नु हुने जग जननीको माग्छु दया यो घडी कपालमा केश बन्धन मकुट पनि धर्ने अति असल शशील जित गर्ने मुख कमलको सुन्दर सकल अति लामो चुल्ठो सरपसरी झुल्ने जगनमा लगाएको सिक्री झुनु झुनु गर्ने गगनमा अगाडि सागरको मथन गर्दा बाँसु किसरी लपेटन्ना मन्दर झै जगन सुन कि सिक्री अकबरी बडो शोभा गर्ने झलमल भई त्यही जगनमा हजुरको हे दुर्गे स्वरूप पनि ध्यान गर्छु मनमा ध्वजा धर्ने चन्दर मजुर पनि जसका उपरीमा कुमारी रुधारी रैकन